0: राजा करण हो गया रिकॉर्ड।
1: Easy Web Radio Thüringen. Wir lieben richtig gut.